0: ഭക്തിരിക ദിവി ഇന്നായ വർദ്ധനവും സ്ഥൂത്തനാത്യകാരണ ബിജുലിക്ക് സാമിക്കുന്ന ബജറത്തെ ചാർച്ചാരൊക്കെ പ്രസവിച്ചാലേ പൊട്ടേ പറഞ്ഞു. അവസാനം ദിന കാഠ്മണ്ഡുവിനെ ജാമിപ്പോന്ന് ഒഴിക്കാൻ ഭക് ബഹിനി തീപ്പിൽ കസ്റ്റി സമനാമാശയു ബിശുദിക്കു സാമാന്യ കാഠ്മണ്ഡുക്കിന് ജാമി അഞ്ചെ ശുദ്ധ ശക്തി തുപ്പായി ശതവറ ദിദി കാ പായിച്ച മത ഖോജ്താ ഖോജ്താ താക്കിസക്കുന്നു നസുനു ബൈ സുനു ദുഃഖുന്ന നഗരപാലിക ഉടമിനെ പാസ്മ ഉള്ളൂ ശാന്തി ഇസ്റ്റുഡ് ആൻഡ് സപ്ലൈ ചെയ്യുന്നു തെഹ ബിശുദിക്ക സമ്പൂർണ്ണ നയ സാമാനു പോലീസിൽ തഥാ ഖുദ്രാ മൂല്യന പായിച്ച ബോർഡ് ആധുനിക वाइडिंग का सामान जे खोज तही तैयार लो नया सामान पनि पाउने पुरानो सामान पनि मर्मत हुने यो त भिन्न खोज्दा बेल्टा मिले जस्तै भयो नि दिदी. हजुर बिजुलीको भरपर्दो सहयात्री शान्ति स्टोर एण्ड सप्लायर्स सोलु दुखुण्ड नगरपालिका वडा नम्बर 5 सल्लेरी सोलु खुम्बु यहाँ बिजुलीका सम्पूर्ण सामानहरू होलसेल तथा खुद्रा मूल्यमा पाउनुका साथै नयाँ तथा पुराना सामान मर्मत पनि गरिन्छ. थप जानकारीका लागि सम्पर्क नम्बर गुरू गुरू नारायण श्रेष्ठ 97 63 00 57 84 र विवेक श्रेष्ठ 98 62 82 00 00 सुनु ढुकुण्ड नगरपालिका पाँच सैलेरी सुनु खुम्बु.
1: लगभग सबैजना आइसक्नुभयो. आजको वडा स्तरको छलफल शुरू गरौँ त. आज हामी पहिरो जानुपूर्वको लक्षणहरूको बारेमा विज्ञको कुरा सुन्छौ.
2: हेर्नुहोस्, भिरालो र सुक्खा जमिनमा पानी रसाउने, जमिन भुक्को फुल्ने, धाजा फाट्ने वा पहिले फाटेको छ भने धाजा फराकिलो हुने र जमिन ढासिने जस्ता लक्षण पहिरोका लक्षणहरू हुन्.
3: ल, पहिरोका पनि लक्षण हुन्छन् र भनेको. हामीले त पहिरो ईश्वरको लीला पो सम्झेको त. सचेतभन्दा पहिरो जाने संकेत थाहा हुने रहेछ है.
2: हो नि, पहिरो जानु पहिले जमिन मुनिबाट चट्याङ परेको जस्तो ठूलो आवाज आउने, पानीको मुह सुक्ने वा धमिलो हुने, रूख र बिजुलीका पोलहरू ढल्किने जस्ता लक्षणहरू देखिन सक्छन्.
3: पहिरो जाने संकेत थाहा पाएर के गर्नु? बसेको ठाउँ छोड्न सकिन्न.
2: त्यसो भनेर कहाँ हुन्छ? पहिरो जाने संकेत देखियो भने तुरन्तै सुरक्षित स्थलमा गइहाल्नुपर्छ.
3: घरका सरसामान निकाल्नु पर्यो, यत्तिकै हिँडिहाल्न मिलेन.
2: यस्तो गल्ती चाहिँ झुक्किएर पनि गर्नु हुँदैन. घरका सरसामान निकाल्नेतर्फ